भगत प्रिय हो गौड़ी महला पंजवा गुण कीर्त निद मोरी रहाओ। तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस ओढ़ प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है नान।

केते उदर भरन कह ताई, बिन हर भगत नाही सुख प्राणी, बिन गुर गर्भ ना जाई, ऐ जी काल सदा श्री उपर ठांडे, जन्म जन्म वहराई। साचे शब्द रते से बाचे, सतगुर बूझ बुझाई, गुर शरण आई जोहे ना साके, दूत न सके संताई, अवगत नाथ।

जह चित आवै सो थान सुहावा, जित वेला विसरै तां लागै हवा। तेरे जी तू सधी साथी, संसार सागर ते कढ दे हाथी। आवन जाना तुम ही किया, जिस तू राखै तिस दुख ना थिया। तू एको साहिब।